वाइट एसी लवली क्रीम इस्तेमाल करण सां तव्हांजी स्किन जेका आहे न उहो ख़ूबसूरत थी वेंदी. तव्हांखे मेकअप जी बि ज़रूरत न पवंदी. अगरि तव्हां काॾे बि कोई कमु कयो था, वञो था, डेली बेसिस ते तव्हांजो कोई कमु आहे, तव्हां वेंदा आहियो, ॿाहिरि निकिरंदा आहियो, तंहिं जे लाइ तव्हां वाइट एसी लवली क्रीम लाज़मी यूज़ कयो, जीअं तव्हांजी स्किन जेका आहे न प्रोटेक्ट रहे ऐं तव्हांजी स्किन खे जेको आहे न सनस्क्रीम जो इफ़ेक्ट बि मिली वेंदो. सो तव्हां लाज़मी ट्राए कजो. ऐं उन सां गॾो गॾु वाइट एस जी ब्यूटी क्रीम बि मौजूदु आहे. वाइट एस जी ब्यूटी क्रीम तव्हांजी स्किन खे ब्यूटीफुल बणाईंदी. फेयरनेस क्रीम आहे, राज टाइम ते तव्हां लॻाए सघो था. नाइट क्रीम आहे, उन सां गॾो गॾु जेका वाइट एस जी ब्यूटी क्रीम आहे न उहा तव्हां लॻाईंदा. एवोकाडो ऐं एलोवेरा मौजूदु अथसि हिन जे अंदरि. इन सां गॾो गॾु तव्हांखे वाइट एस जो ब्यूटी सो बि मिले थो ऐं तव्हांखे वाइट एस जो फेस वॉश बि मिले थो, जेको वाइटमिन सी सां तयारु थियल आहे. सो हाणे तव्हां सोप लॻाईंदा या तव्हां फेस वॉश लॻाईंदा तव्हां ते डिपेंड करे थो. सो तव्हां लॻायो, ख़ूबसूरत थी वञो, सुहिणा सुहिणा थी वञो. बाबा हर कंहिंखे हक़ आहे ख़ूबसूरत थियण जो ऐं हर कंहिंखे बिल्कुलु इहे राइट्स आहिनि त हू पंहिंजी ख़ूबसूरती खे निखारे ऐं तव्हां वाइट एस ब्यूटी प्रोडक्ट जो इस्तेमालु कंदा रहो. अगरि तव्हां अवेलेबल कराइणु चाहियो था पंहिंजे क़रीबी जनरल स्टोर ते, त पोइ तव्हां डायल कंदा 03-15-799-0595. हीउ नंबर तव्हां लाज़मी डायल कयो जी. तव्हांजे क़रीबी जनरल स्टोर से भी ही सभु प्रोडक्ट्स अवेलेबल थी वञे. उन खां अलावा मूं अॼु

0: It's 6 PM. This time check is brought to you by.
1: जॾहिं माउ पंहिंजो ख़्याल रखंदी आहे त सिहत नसलनि ताईं हलंदी आहे. ही पैगाम कश फाउंडेशन ऐं कैनेडियन गवर्नमेंट जे तरफ़ां पेश कयो वियो.
2: अब आप सुनेंगे GAFM नेटवर्क पर KTN News.

0: He said, I'm going to put the down.
1: ठीक आहे. सो बाबा हिकिड़ो ॿियो कॉलर पोइ वरी अथव मुनवर मौलाई अदी फातिमा जी फरमाइश ते ऐं हुन जी भेण जी फरमाइश ते. ठीकु आहे, सो हिकिड़ो ॿियो कॉलर आहे, ॾिसूं था केरन लाइन ते मौजूद. अस्सलाम वालेकुम. अस्सलाम वालेकुम अली मदद भाउ. लाल ॾिनो साहब, साईं छा हाल आहे, ख़ुशि आहियो? छा कयो अथनि, सीड़ाए वेंदो अथऊं? चलो मां बंदि थो कयां व्हाट्सएप, ॿियो हुकुम कयो. हा न, हाणे असांजी दिलि ख़ुशि कयो, गाहे ॿुधायो असांखे हेमी ब्यूटी क्रीम ते.
2: कहिड़ी तारीफ़ कयां मां बेटी फिरी मजी, कहिड़ी तारीफ़ कयां मां बेटी फिरी फिरी मजी, जेका मिलंदी आहे हर हंधि आ, हो जेका मिलंदी आहे हर हंधि आ, माॻी माण्हू पूर हंधि हिन हिते नथी मिले, हुते नथी मिले, हिते नथी मिले, हुते नथी मिले, कहिड़ी तारीफ़ कयां मां बेटी फिरी मजी, कहिड़ी तारीफ़ कयां मां हिन बेटी फिरी मजी, बाक़ी माण्हू पूर हणंदा हिन हिते न मिले थी, न हिते मिले थी.
1: वाह साईं वाह, लाल ॾिनो साहब, माना लॻे थो तव्हां सेवन शरीफ़ में वठी आया आहियो हेमे ब्यूटी क्रीम. ईअं माशाल्लाह, ज़बरदस्त आहे, ज़बरदस्त आहे साईं. उहा ईअं आहे, अॼु हिकिड़ो हमराह हुयो, उन प्रोग्राम ॿुधंदो हुयो, पोइ उन वरी मुंहिंजे पर्सनल नंबर ते कॉलिंग कयूं, चई यार मां सॼो शहर घुमियो आहे नथी मिले, पोइ हेल्पलाइन नंबर वारनि हुननि खे ॿुधायो फलाणे हंधि ते मिलंदी, उतां वठी आयो. त ईअं आहे, कुझु दुकान अहिड़ा आहिनि जिते न बि मिलंदी आहे, पोइ उहे उन्हनि दुकान ॾे वेंदा आहिनि. बहरहाल लाल ॾिनो साहब, मां गानो थो प्ले कयां, मुनवर मौलाई ॿुधंदो. जी साईं,
2: हिकिड़ो
1: साईं मां नोट करे थो छॾियां, कोशिशि कंदुसि मां हाज़ुर.
2: हीअ भूअ सॼीअ जा भाॻिया, हीअ सूर न रहंदा साॻिया, टमाटम मस्त चलंदा.
1: साईं मां कोशिशि कंदुसि, हाज़ुर, हथ बधी प्ले कंदुसि. ठीकु आहे, महिरबानी तव्हांजी. लख थोरा सो हिकिड़ो ही वॉइस नोट आहे, छा पई चवनि, अदी ज़ेबी आहे मूंखे लॻे थो, ऐं छा पई चए ॿुधो, पोइ हलूं था बाबा गाने जी तरफ़. ॿुधो
3: ना माता बाबा ज़ेबी थी ॻाल्हायां, लाड़काणी अबा प्रोग्राम वीआईपी नाइस आहे, ज़बरदस्त आहे, में बेटी क्रीम त वीआईपी आहे, हुनजी रिज़ल्ट वीआईपी नाइस आहे, त ज़बरदस्त आहे, तव्हांजो प्रोग्राम बि मां इंजॉय थी कयां, अदा हिमे बेटी क्रीम मां लॻायां थी, मां त तोॾे पिचर बि सेंड कई आहे, आसानी सारे शमगली वठी आहियूं. ठीक
1: आहे, अबा ॿुध, फातिमा ऐं ज़ोया ॿुध, आसानी सां रेशम गली मां अदी ज़ेबी वठी आई आहे, तव्हां नथियूं वञो रेशम गली, त रेशम गली में तव्हांखे मिली सघे थी. सो बहरहाल गाने जी तरफ़ हलंदुसि दोस्तो, सेगमेंट आहे ॻाइण वॼाइण, जंहिंमें तव्हां पंहिंजे प्यारे प्यारे मिठड़े मिठड़े सुरीले आवाज़ में गाना ॻाईंदव त मज़ो थी पवंदो. अचो त हींअर मुनवर मौलाई ॿुधूं.